0: ତର୍ପଦ ଖେକିରି ଆସିଥିଲା ନବା ପାଇଁ।
1: आहा
0: हे हनुमान
1: तुमको जुहार हे
0: मोर जानु आउ चढ़ुनी
1: मोर पछे अपनिंदा हे किंतु आपण उठी पड़ू मो पिठी रु
0: ये हनुमान काहे की भाई ये कथा सुनिले कि
1: आहा
0: जेते बेले नाही बोली कहिदला
1: हां
0: ओलाई।